बढ़जी वेंदो आहे, रुसी वेंदो आहे, त पाण उन खे वरी परचाईंदा आहियूं त असांजो शल उन में कमु आहे ऐं शल देरि न थिए। पर दोस्त जॾहिं परचण वारो न हूंदो आहे त उहो वरी अहिड़ी ॻाल्हि कंदो आहे त तव्हां दोस्तीअ में परचण में देरि कई ऐं असां वरी जेको आहे सो दोस्ती कंहिं ॿिए सां रखी आहे ऐं असां दिलि खपाए छॾी आहे पर बयान बि असां वठी छॾियो आहे।